0: हिंदू धर्म सम्राट स्वामी हो माधवानंद जी हो,
1: लाला नंद जी महाराज,
0: लालानंद जी हो महाराज,
1: शिवानंद जी महाराज,
0: शिवानंद जी हो,
1: ब्रह्मानंद जी महाराज,
0: ब्रह्मानंद जी हो महाराज,
1: बोधानंद जी महाराज,
0: बोधानंद जी हो महाराज,
1: एंड मैनी अदर आवर डिसाइपल्स ऑफ दिस आवर लिनेज,
0: a mnoha dalších žáků naší linie.
1: We all give the pranam to all.
0: A my všichni dáváme pranám k ním všem.